0: आती हला हेतली आली हम आला तेले बेले ई खाती हाले हम आला तेले आली खाती आला हे के त्रिया मेला बाहले बेले वेले लो असुत बाला खडा वाली बाहे मेने ले तेमा खातीला ते बेला सोए नवतले दिन असुत बाला येशु स्वहांस के नाम में फले आऊ
1: देखते रामा खातीला रे तेरे बे
0: ई हम आला के दियाले हम आती
1: रे बे दे दे रे वाहतीला हालेलुया
0: केतेलिया माला माती हाना हेले केतेलिया मेले माती लिया